दुष्ट जिते उठवत उत्पाता, सकल मलेश करूरण काता, जे अस तुझ तव सरणी परे, तिनके दुष्ट दुख तहवे मरे, पुरख जवन पग परे तिहारे, तिनके तुम संकट

संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्रम संक्र

सुख होत हर हरे हर हरे हरे पज राम राम राम। सब शिष्ट तार हर तुम कृपाल करता सब तू तू तू राम राम राम जन नानक।